हर आपे कार कमावे, हर आपे ही मत देवे स्वामी, हर आपे बोल बुलावे, हर आपे पंच तत्व विस्तारा, विचता तू पंच आप पावे।

तेरा नाम है आधारा, रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू बहिंद तू।

अलिया पाखे पांचो इंद्री बस कर राखे गुरु की साखी राखे चीत मन तन अर्पे कृष्ण प्रीत कर पल्लव साख।

साचे ते पत होई हे मारू मैला तीजा जग जीवन साचा एको दाता गुर सेवा से शब्द पछाता एको अमर एका पत साही जुग जुग सिरकार बनाई है सोजन निर्मल जिन आप पछाता आपे आए मिलिया सुखदाता रसना शब्द रसी गुण गावे दर्शा चै पत पाई है गुरमुख नाम मिले वड्याई मनमुख निंदक।

गुरमुख निर्मल मैल न लावे, नानक नाम रते विचारी, नामे नाम समाएदा मारू महला तीजा, आपे श्रेष्ठ हुकम सब साजी, आपे खाप उठाप निवाजी, आपे न्याय करे सब साचा, साचे साथ मिलाएदा, काया कोट है आका

समान, पंडित जन माते पढ़ पुराण, योगी माते योग ध्यान, सन्यासी माते अहुमेव, तपसी माते तप कह देव, सब मद माते को न जाग, संग ही चोर कर्म सन लाग रहा, जागे सुख देओ अर अपूर।